जिन सृष्ट साजी सो कर कर वेखै, जिन सृष्ट साजी सो कर वेखै, तिस जेवड अवर ना कोई।

ना पाई, गुरमुख हर रस चाखिया, दर साचा सदा है साचा, साचा शब्द सो पाखिया।

सब वर्तनी सच साहिब साचा खेल, सच साहिब साचा खेल सब हरतनी, सच साहिब साचा खेल सब हरतनी, सा लाहे हो सच सब ऊपर हरतनी, सब आए हुक्म खसमा हो हुक्म सब वर्तनी, सच साहिब साचा खेल सब हरतनी।